अंतरजामी साचा सोए, तेरी टेक तेरा मनतान, ईगा ऊहा तू दीबान, तेरी टेक तेरा परवासा, सगल त्याव है प्रभु गुणतासा, जब जब अंध करे तेरे दासा, सिमर नानक साचे गुणतासा, भैरों महला पंजवां।

जग माए सुमानी त्यो जुग पसरी साची सोए नाम रता जन प्रगट होए एक साचे साबद रहे लिवलाए से जन साचे साचे पाए साच त्यायन देख हजूर संत जना की पाग पंकज तूर एको करता अवर न कोए गुर शब्दी मेलावा होए जिन सच सेवया तिन रस पाया नानक सहजे नाम सुमाया बसंत महला तीजा भगत करे जन